0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थना. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 25 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. माणसाची खरी ओळख ही त्याच्या विचारांवरून आणि संस्कारावरून होते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. यासिन मलिक काश्मीरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले. दिवस होता आजचा. द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो 25 वर्ष चालवला होता. सुमारे 100 वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला. सुभाष मुखोपाध्याय विख्यात बंगाली साहित्यिक यांना 1991 ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तोही आजच. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीची स्थापना झाली तीही आजच्याच दिवशी. मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद करण्यात आले तेही आजच. अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले तेही आजच्याच दिवशी. साल होते 1953. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले. आता आजचे जन्मदिवस पाहू. करण जोहर भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक यांचा जन्म आजचाच. रुसी सुरती क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. त्र्यंबक शंकर शेजवलकर इतिहासकार व लेखक यांचाही जन्म आजच. रास बिहारी बोस भारतीय क्रांतिकारक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. कौटुंबिक समस्या असतील तर आज ते कोणत्या ना कोणत्या कारणाने संपुष्टात येतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता दिसून येईल. वृषभ रास, आज तुम्हाला पैसा खर्च करताना तुमचा अहंकार आणि आवड याकडे लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला नोकरीत सुवर्ण संधी मिळू शकते. मिथुन रास, जर तुम्ही आज गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल आणि भविष्यात तुम्हाला भरपूर नफाही मिळेल. कर्क रास, आज विवाहित लोकांसाठी चांगली बातमी येऊ शकते. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सिंह रास, आज तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत उत्साही राहून धैर्य दाखवाल. आज तुम्ही विश्वासार्हता सामाजिक क्षेत्रात पसरेल, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कन्या रास, आज तुम्ही तुमची अपूर्ण कामे इच्छा असूनही पूर्ण करू शकणार नाही, कारण आज तुमच्या समोर एकानंतर एक कामे येतील, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरा. आज तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुमच्या मुलाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुमच्या पालकांशी सल्ला मसलत करूनच घ्या. वृश्चिक रास. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धनुरास. आज तुम्हाला सकाळपासूनच उत्साही वाटेल ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे करण्यात यशस्वी व्हाल. परंतु तुमच्या व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाहीत. मकर रास. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुंभ रास. आज तुम्ही नवीन मित्राकडे आकर्षित व्हाल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात शत्रूंपासून सावध राहावे लागेल कारण चोरीची शक्यता आहे. आणि शेवटची मीन रास. आज तुम्हाला व्यवसायात निर्णय घेताना लक्ष द्यावे लागेल पण जर तुम्ही कुणाच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेतलात तर ते तुमच्यासाठी नंतर त्रासाचे कारण बनू शकते. चला 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. दोन्ही 90.4 FM KLE कनसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेतीये, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. सुनील दत्त, भारतीय अभिनेते व राजकारणी, पद्मश्री यांच्या आज पुण्यतिथी. लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर, भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांची पुण्यतिथी आजच. गजानन माणिकराव, आधुनिक भारतीय व्यायाम विद्येचे प्रवर्तक यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू, स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकास तज्ञ, मानसिक आरोग्य या संवाद मालेमध्ये आज आपण शांत प्रगाढ झोप, मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली या विषयाबाबत थोडी माहिती घेणार आहोत. झोप किंवा विश्रांती ही प्रत्येक जिवंत प्राण्याची, मानवाची एक नैसर्गिक अवस्था आहे. पानं, फुलं, झाडं, वेली, पशुपक्षी सगळ्यांनाच विश्रांती लागते. आपला चयापचयाचा वेग कमी जास्त करून सगळेच झोपतात, पण निद्रानाश हा प्रकार मात्र मानवनिर्मित आहे किंवा तो फक्त माणसात आढळतो. झोप हा माणसाच्या दैनंदिन कार्यक्रमातला अत्यंत महत्वाचा घटक आहे, कारण दिवसाच्या 24 तासांपैकी 6 ते 8 तास म्हणजे 1/3 ते 1/4 वेळ हा याच कार्यक्रमाला दिलेला असतो. झोपेची अपॉइंटमेंट रोजचीच. झोप कमी जास्त लागणं, न लागणं, रात्री झोपल्यानंतर मध्येच किंवा सकाळी पहाटे लवकर जाग येणं, दिवसभर सारखी झोप येत राहणं, अशा अनेक गोष्टी, अनेक तक्रारी झोपेबाबत आढळतात. अशा निद्रानाशानं वैतागलेले, त्रासलेले असे किती लोक या जगात आहेत म्हणता ऐका तर. दर 6 माणसांमागे 1 माणसाला झोपेची कसली ना कसली तरी तक्रार किंवा कटकट असतेच. जगातील निम्मी लोकसंख्या कधी ना कधीतरी झोपेनं किंवा झोपेच्या त्रासानं हैराण झालेली असते. झोपेच्या त्रासापासून कुणाचीच सुटका नाही. तुम्ही पंतप्रधान असा किंवा चपरासी, बॉस असा किंवा कारकून, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतच असतात की जेव्हा आपला सर्वोत्कृष्टपणा सिद्ध करायचा असतो. नोकरी करता मुलाखत, नवीन पद, जबाबदारी उद्या स्वीकारायची आहे, कारण प्रमोशन झालंय, मग आज रात्री झोप नाही, सतत तेच विचार, उलटसुलट विचार आणि तळमळ. निद्रानाश हा हिमनगासारखा पाण्यावर दिसणारा लहानसा तुकडा आहे, त्याखाली अनेक समस्या दडलेल्या आहेत. झोपेचा विचार करताना अनेक पायऱ्यांवर थांबून, थपकून, अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, मग मात्र निद्रानाशाचं मूळ सापडेलच कुठेतरी. ऑफिसच्या कामात, कौटुंबिक भावजीवनात, लैंगिक आयुष्यात, कदाचित तुमच्या जीवन पद्धतीत कि जगण्याच्या तत्वज्ञानात निद्रानाशाचं मूळ शोधा म्हणजे सापडेल, किंवा मदत घ्या मानसशास्त्राची. झोपेचे आजार कोणते, यांना स्लीप डिसऑर्डर्स असं म्हणतात. कमी झोप लागणं किंवा इन्सोमनिया याची लक्षणं पाहू. अंथरुणात पडल्यावर लवकर झोप न येणं, झोप लागायला उशीर होणं, झोप लागल्यावर लवकर जाग येणं व परत झोप न येणं, सारखी झोपमोड होणं, अस्वस्थ झोप, रात्री शांत गाढ झोप न झाल्यामुळं दिवसा मरगळलेपणा वाटणं, बेचैनी, चिडचिड होणं, अस्वस्थपणा, बौद्धिक थकवा, उदासी, कामात लक्ष न लागणं, उत्साह नसणं, कार्यक्षमता कमी होणं, या तक्रारी इन्सोमनिया किंवा कमी झोप लागणं या अंतर्गत होतात. आता जास्त झोप लागणं किंवा हायपरसोमनिया यामध्ये काय घडतं पाहूया. प्रमाणापेक्षा जास्त झोपणं किंवा तशी गरज भासणं, दिवसा रिकाम्या वेळेत जास्तीची झोप घेणं, कामाच्या वेळेतही झोपाळल्यासारखं वाटणं, उत्साह कमी होणं, कार्यक्षमता व नातेसंबंधांवर परिणाम होणं, प्रयत्न करूनही स्वतःला जागे ठेवता न येणं, अनियंत्रित झोपेचे झटके येणं, ज्याला नार्कोलेप्सी असं म्हणतात. आता पाहू झोपेच्या आजाराचे इतर प्रकार, याला पॅरासोमनिया असं म्हणतात. पॅरासोमनियाची लक्षणं पहा. जास्तीची स्वप्न पडणं, रात्रभर झोपूनही न झोपल्याची भावना, सतत विचार चालू असल्याची भावना, भीतीदायक प्रसंगांमुळं घाबरून उठणं, झोपेमध्ये बोलणं, बडबडणं, झोपेमध्ये चालणं इत्यादी. लक्षात घ्या, झोप ही चैन नाही, तो जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे, अत्यावश्यक गरज आहे. शांत प्रगाढ झोप ही मानसिक आणि शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेतच मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते, दुरुस्ती होते, झीज जखमा भरून येतात, भरण पोषण वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. निद्रानाश हे एक लक्षण आहे, जसं ताप हे एक लक्षण आहे. ताप कोणत्या रोगामुळे किंवा कारणामुळे आला हे शोधून काढावं लागतं. तसंच झोपेच्या तक्रारी कोणत्या कारणामुळे झाल्या याचं निदान करून त्यावर मूलभूत असे उपाय उपचार करावे लागतात. उदाहरणार्थ जीवनशैलीत बदल, समुपदेशन, तणावमुक्ती, आहारात बदल, व्यायाम, औषधे इत्यादी उपाय उपचार करावे लागतात. झोप ही तुमच्या आरोग्याची सुखासमाधानाची निदर्शक असल्यामुळे झोपेच्या छोट्या तक्रारींकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आणि जरूर तेव्हा मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. निद्रानाश हे अनेक सायकोसोमॅटिक किंवा मनोजन्य शारीरिक व्याधींचं किंवा काही मानसिक आजारांचं पहिलं लक्षण असू शकतं. तेव्हा या आजारांचं जर प्रतिबंधन करायचं असेल तर निद्रानाशावर ताबडतोब उपाय किंवा उपचार करा. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अरुण कृष्णा बाळेकुंद्रे यांना. ते म्हाळेनट्टी गावाचे आहेत आणि व्यवसाय शेती आहे त्यांचा, आणि गेस्ट लेक्चरर म्हणून ते मराठी विद्यानिकेतनमध्ये कार्यरत सुद्धा आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्ते. आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा पुनश्चा नमस्कार आणि शुभेच्छा.
0: सर, आपण शेती या व्यवसायाबद्दल अधिक बोलणार आहोत, कारण आधुनिक शेतीकडे आता बरीचशी वळताना पाहतोय आपण, तर त्या अनुषंगानं आपण बोलणारच आहोत. पण सुरुवातीला आपण तुमचा थोडासा प्रवास ऐकूया की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, या म्हाळेनट्टी गावचे तुम्ही रहिवाशी आहात, हे गाव कुठं येतं, किंवा गावाबद्दलचं थोडीशी माहिती आणि तुमच्या शिक्षणाबद्दलचं थोडस सांगून आपण पुढे जाऊया.
1: चालेल. मी सुरुवातीला ओळख करून दिले, माझं नाव अरुण कृष्णा बाळेकुंद्रे. मी म्हाळेनट्टी तालुका जिल्हा बेळगाव, आपल्या कर्नाटकाचं शेवटचं टोक आहे, ते बाउंड्रीवरचं गाव आहे. तिथून पुढे महाराष्ट्राची हद्द चालू होते आणि 1501 लोक वस्ती राहतात गावामध्ये माझ्या.
0: बर.
1: हो, आणि 140 कुटुंब आहेत. आणखी पूर्ण गावचा मुख्य व्यवसाय म्हटलं तर शेतीच.
0: बर.
1: शेतीच आहे, शेतीवरच संपूर्ण कुटुंब अवलंबून असतात आणि रोजीरोटीसाठी बरेचसे लोक बेळगावला येणं जाणं असतं त्यांचं
0: कामासाठी
1: वगैरे.
0: बर. मग तुमचं शिक्षण सगळं कुठपर्यंत?
1: हा, माझं पहिली पासून 10वी पर्यंत मी राजगोळी खुर्द येथे माझ्या अजोळी शिकलो. 11वी 12वी माझी साधना कॉलेज गडिंगलज येथे झाली. त्याच्यानंतर मी शिवाजी विद्यापीठला ग्रॅज्युएशनचं आणि माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं.
0: अच्छा.
1: तदनंतर मी मिंडा स्विच जे बजाजचे वेंडर आहेत त्या कंपनीमध्ये मी ऍज अ ऑपरेटर म्हणून काम करू लागलो.
0: अच्छा, म्हणजे तुमच्या आजोळी तुमचं सुरुवातीचं शिक्षण
1: झालं. हो.
0: काही खास कारण होतं आजोळी जाण्याचं?
1: हा, आई वडिलांची अशी इच्छा होती की आम्ही शेतीत कष्ट करतोय, आम्ही शेतीतल्या अडीअडचणींना तोंड देतोय आणि ह्या शेतीतले हाल अपेष्टा हे आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये.
0: बर.
1: ही एक भावना आई वडिलांच्या मनी होती. त्याच्यामुळं आपण जे काय भोगतो ते आपल्या मुलांना भोगावं लागू नये आणि हा शिकून थोडस कुठला तरी वेगळा मार्ग याने अवलंबावा म्हणून त्याने आम्हा भावंडांना वगैरे अजोळी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातल्या भावंडामध्ये मी मोठा असल्याने त्यांनी सुरुवात माझ्यापासूनच केली. मी 1 वर्षाचा होतो तेव्हा आईनं माझ्या की वात्सल्याला आळा घालून मला माझ्या अजोळी ठेवलं. हेतू हाच होता की माझ्या मुलांनी, माझ्या आमच्या पाल्यांनी किंवा माझ्या मुलांनी शेती हा व्यवसाय स्वीकारू नये आणि शेतीत येऊ नये, हा त्यांचा मूळ हेतू होता.
0: त्यामुळे तुम्ही
1: अजोळी गेलो. अजोळी जाऊन मग शिक्षण आणि पुढे पुढची वाटचाल आई वडिलांच्या इच्छेनुसार होत गेली.
0: म्हणजे तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं पण मूळ व्यवसाय हा शेतीच ठेवला, तर याच्या पाठीमागे काही कारण होतं का सर?
1: जेव्हा मी घडत गेलो आणि जसं शिक्षण घेतलं आणखी मी जग पाहिलं थोडंफार पुढे जाऊन, तर मला असं जाणवू लागलं की जगातला सर्वात सुंदर कलावंत कोण असेल तर तो शेतकरी आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतोय की मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला. आणि मी जगाचं काय म्हणणार नाही, मात्र मी आज जे काय करतोय त्याच्यामुळं 1-2-4 कुटुंबांचं पोट भरलं जातं. म्हणजे ज्यांना, ज्या पोट भरण्यासाठी पोषणाच्या ज्या गोष्टी, ज्यांची जी गरज आहे ती माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कष्टातून पुरी होते, याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला. आणि तसं पाहता शेती फार सुंदर व्यवसाय आहे. कारण मला खरंच की वाटते लोकांची की म्हणतात की शेतीमध्ये काय नाही आहे, आणखी फार तोट्याचा व्यवसाय आहे, आणखी कमी दर्जाचा व्यवसाय आहे, शेतकऱ्याला कमी दर्जा दिला जातो, फार चुकीचं. मला तरी माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. कारण मुळात नाही का शेतकऱ्यांना, शेतकऱ्याची कुणी किंमत करावी असा तो घटक नाही आहे. कारण तो शेवटी आपल्या संस्कृतीही म्हटलंय की बळी राजा, शेतकरी शेवटी राजा आहे. आणि राजाला असं वाटू नये की आपली कुणी किंमत करावं. हा, तर राजा हा राजाच आहे आणि तो थोडीशी विवेकाची आणखी विज्ञानाची वगैरे सांगड घेऊन त्यानं जर आपलं डोळसपणे आपला जर व्यवसाय केला, आपली जर शेती केला, तर निश्चितच तिकडे त्याला जे इष्ट आहे ते साध्य होता येते. मला सांगा ना ताई, असा कुठला व्यवसाय आहे की तिकडे आपण एखादा घटक किंवा एक युनिट इनपुट देतोय आणि 1000 युनिट येतात, असं कुठलं नाही आहे. कुठलं क्षेत्र नाही आहे, अशी कुठलीच आज ताग आहेत कुठल्याही ब्रिलियंट इंजिनियरनं किंवा कुणीही अशी मशीन वगैरे काही तयार केली नाही आहे.
0: बरोबर.
1: आणि शेती असं एकच क्षेत्र आहे की आज मी 1 दाणा पेरतोय आणि त्या 1 दाण्यापासून मी 1000 दाणं घेतोय.
0: होय ना.
1: हो ना. मी आज 1 भाताचा दाणा घातलो किंवा 1 भुईमुगचा दाणा घातलो किंवा 1 मक्याचं कणसाचं 1 दाणा घातलो, तर त्यासोबत मला 1000 दाणे मिळतात.
0: नक्कीच.
1: मग मला सांगा आपण नुकसानीत कसं येतोय? नाहीच ना, आपण चुकूनही नुकसानीत येणार नाही. आणि राहिली गोष्ट व्यापाराची, तर मला सांगा आज जग कितीही पुढे गेलं तरी नोटा दळून भाकरी होणार नाही आहे किंवा डाटा मळून काय पीठ किंवा चपाती बनणार नाही आहे, त्याच्यासाठी अन्नधान्यच लागणार आहे ना. मग ते अन्नधान्य कोण निर्मिती करतं? शेतकरी. मग माणसाची जी मुख्य गरज म्हणतो मी, मुख्य गरज जो घटक भागवतो तो घटक हा कसा, म्हणजे आपण कुठला शब्द देऊ शकतो त्याला, वंचित कसा राहील किंवा दुर्लक्षित कसा राहील किंवा कष्टी कसा असेल किंवा दुःखी कसा असेल किंवा संकटातून जाणारा कसा असेल, मुळीच मला तरी मुळीच वाटत नाहीये. मग आपण फक्त आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. शेतकऱ्यांना आपला दृष्टिकोन बदलला ना तर नक्कीच समाजाची सुद्धा दृष्टी बदलते.
0: बरोबर ना. म्हणजे शेतकऱ्यांना, तुमचा सांगण्याचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना स्वतःला कमी समजू नये,
1: स्वतःला कमी समजू नये.
0: बळीराजा म्हणून आपण त्यांना संबोधतो, तर त्यांना स्वतःला असं कमी लेखून हे करू नये असं तुमचं मत आहे.
1: बरोबर.
0: आणि नक्कीच, म्हणजे तुम्ही जसं उदाहरणादाखल सांगितलं आता की मोबाईल डाटा आपल्याला काही चपाती भाकरी वगैरे असं इथून मिळणार
1: नाही,
0: किंवा दुसऱ्या कुठल्या पैसे दळल्यानंतर पीठ होणार नाही,
1: अशी कुठलीही जगात मशीन नाहीये की बाबा आपण इकडून एखादी वस्तू घालतोय तिकडून आपल्याला दोन रोटी मिळतात किंवा 10-15 हे मिळतात, असं कुठलीच नाही. आतापर्यंत तरी काय असं टेक्निक आलं नाही आहे.
0: त्यामुळं शेतकरी हा खूप महान काम करतो आणि हे असंच चालू राहिलं तर ठीक आहे, नाहीतर उद्या उपाशी मरण्याची वेळ सुद्धा लोकांवर येऊ शकते. शेतीबद्दल आपण बोलतोय सर, तर जसं तुम्ही म्हटलात की शेतीमधून खूप आपण उत्पन्न घेऊ शकतो किंवा असं कोणतंही मशीन अजून बनलेलं नाही की जिथं आपण एक वस्तू घातली की त्याच्या 10 वस्तू तयार होतील, पण शेतामध्ये ते होऊ शकतं. पण तरी सुद्धा शेताकडं असं वेगळ्या नजरेनं का बघतात की त्याच्यातून जास्त उत्पन्न आपल्याला भेटत नाही किंवा जेवढा आपण त्याच्यावरती खर्च करतो तेवढं उत्पन्न आपण घेऊ शकत नाही, असं का म्हटलं जातं? म्हणजे काय अशा चुका होत असतील तिथं?
1: काही अडचण ही आहे की याच्या अगोदर नाही का आपल्या समाजाची अशी स्थिती होती, जेणेकरून मी शेतकरी कुटुंबाविषयी बोलतोय. शेतकरी कुटुंबा म्हणजे समजा जर एक 4 भावंड आहेत, त्याच्यामध्ये जो अधिक शिकला त्याला बाहेर शहराच्या ठिकाणी पाठवलं जायचं, जो थोडा कमी शिकलाय तो त्याच्या सोबत जायचा, आणि जो काहीच शिकला नाहीये त्याला घरी ठेवलं जायचं. जे चांगले सुशिक्षित आहेत ते बाहेर जो नोकरी करायचे, अर्थार्जन करायचे, आणि जे काहीच शिकले नाहीत त्यांना शेतीत ठेवलं जायचं. म्हणजे जुन्या पिढीतले काही शेतकरी आहेत, बरेचसे शेतकरी, तर त्यांचं शिक्षण कमी होतं, त्यांचं शिक्षण कमी होतं, त्यांना बेसिक जे ज्ञान असतं जे लागणार आहे ते मिळत नव्हतं. आणि आत्ता शेती ही अडाण्याने करण्याची गोष्ट नाही आहे. शेतीमध्ये आपण सुशिक्षितांनी, म्हणजे शिकलेल्या लोकांकडून शेतीत येणं गरजेचं आहे, आणि युवकाने तरी नक्कीच यावं. तर कसं असतं, कुठलाही आपण व्यवसाय करते वेळी नफा तोटा हा आपण मांडलाच पाहिजे, ताळेबंद हा आपण ठेवलाच पाहिजे, आणि आपण जोपर्यंत ताळेबंद ठेवत नाही तर तोपर्यंत आपला विकास होणार नाही, कुठलाही व्यवसाय असेल तो, मग शेती असो किंवा इतर कुठलाही आपले व्यवसाय असो, तर तिकडे आपण ताळेबंद ठेवले पाहिजेत. मी जेव्हा सुरुवातीला शेती करायचा निर्णय घेतला तर मी ताळेबंद ठेवायला लागलो आणि मी नोंदी ठेवायला लागलो की मी पेरणी कधी करतो, तर त्याच्यानंतरच्या ज्या मशागतीची कामं कधी करतोय, तर ही सगळ्या मी नोंदी ठेवायला लागलो. एक दुसरी गोष्ट, कुठलाही जर व्यवसाय असेल तर तो प्रत्येक गोष्टीत आपल्याला नफा कमवायचा असेल, मिळवायचा असेल, तर जो आपण कच्चा माल म्हणतो तो स्वतःचा स्वतः असावा, स्वतःचा स्वतः उपलब्ध केलेला असावा. उदाहरण दाखल, आज जो शेतकरी आहे ना तो मुळात स्वतःसाठी शेती करतच नाही. मुळी तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन केला किंवा थोडस निरीक्षण केला शेतकऱ्यांचं हल्ली जे चाललंय त्यांचं, तर तो प्रत्येक गोष्टीवर गोष्टीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतोय. आता उदाहरणार्थ, मशागत करायची आहे शेतीची, मशागत करण्यासाठी मग तो यंत्रावरती अवलंबून आहे. यंत्र प्रत्येक शेतकरी बाळगू शकत नाही, ज्यांच्याकडे यंत्र आहे त्यांच्या त्यांना तो पैसे पे करतो आणि त्यांचं यंत्र रेंटवरती घेतो आणि आपली मशागत करून घेतो. मशागतीसाठी तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. दुसरं, जेव्हा आपल्याला पेरणी करायची आहे त्यावेळेला बियाणं लागतं, बियाणासाठी त्याच्याकडे बियाणं नसतं. शेतकऱ्याकडे, आत्ताच्या शेतकऱ्याने कोणाकडेच बियाणं नाही आहे, मग तो बियाणासाठी काय करतो? तेही दुसऱ्यावर अवलंबून आहे.
0: बरोबर.
1: तो एखाद्या फर्टिलायझर हायब्रिड बी बियाणे विकणाऱ्याच्या दारी जातो, बियाणे त्याच्याकडून घेऊन येतो. फर्टिलायझर्स घ्या तुम्ही, जी पिकाला आपले अन्नद्रव्य लागतात, खते वगैरे लागतात, खत पाणी, तेही त्याच्याकडे नाही आहे, तोही तो दुसऱ्याकडून विकत घेतो. त्याच्यानंतर जे काही रोगराई वगैरे येतात तसं त्याला ज्ञानच नसतं मुळी, कारण ह्या माझ्या पिकावरती हा कशामुळे रोग आला, याला काय कमतरता, याचं त्याला ज्ञानच नसतं. तो काय करतो? तोही दुसऱ्यांचा सल्ला घेतो आणि त्याला जो सल्ला मिळतो तो योग्यच मिळतो असं नाही आहे, कारण या बिचारची शेती एका ठिकाणी असते आणि जो कोण सल्ला देणारा असतो तो शहराच्या ठिकाणी बसलेला असतो एसीमध्ये, आणि याने जे काय त्यांना सांगितलेलं असतं, वर्णन करतो, त्यानुसार तो अंदाजवरती त्याला तो मार्ग दाखवतो आणि तो पूर्णतः चुकीचाच असतो. त्याला त्याचे प्रोडक्ट खपवायचे असतात. हे झालं, मग असं करून नंतर शेवटी त्याचं कसंबसं पीक येतं, पीक काढल्यानंतर तो पीक व्यापाराच्या हातात देतो. काबाड कष्ट हा करणार आणि त्याची किंमत कोण बरं ठरवणार? त्रयस्थ माणूस ठरवतोय. मग तो त्याचाच नफा पाहणार ना, जो कोण त्याची किंमत करतोय तो त्याचा नफा पाहतो, उत्पन्नाची लागत तो कधी पाहतच नाहीये. मग शेतकरी प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावरती विसंबून आहे, दुसऱ्यावरती तो अवलंबून आहे. मग ह्या गोष्टींचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला वाटलं की नाही, आपल्याला जर इकडे सक्सेस मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर या गोष्टीवरती आपण काम केलं पाहिजे. तर जिथं आपली ही ठिगळं आहेत ती आपण ठिगळं लावून घेतली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीत आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजेत. मग आम्ही मशागतीसाठी जी परंपरागत आमची बैलं वगैरे होती किंवा बैल जोडी असणे किंवा लहान मशिनरी ज्या की 1-2 एकरसाठी पुरतील अशा लहान मशिनरी आम्ही घ्यायला सुरुवात केल्या. त्याच्यानंतर बियाण्यांचं घेतलं ना तर आपल्या भारतीय संस्कृती आणि आपल्या इथल्या वातावरणामध्ये आपण हायब्रिडच्या मागे न लागता जवारी आणि आपली जी जुनी बियाणं आहे तर त्यांचाच आम्ही वापर अधिक केला आपल्या शेतीसाठी. आणि जे फर्टिलायझर्स आहेत ती स्वतःची आम्ही स्वतः बनवली. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे आता शास्त्र आहेत आपल्याला वेळोवेळी मदत करणारी, युनिव्हर्सिटीज आहेत आपल्या, कृषी विद्यापीठे वगैरे आहेत, तिथले आपल्याला जे कृषी तज्ज्ञ आहेत ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या पिकांसाठी जी अन्नद्रव्ये आणि अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जी मूलद्रव्ये लागतात ती आम्ही स्वतः निर्मिती केली. त्याच्यानंतर पिकं चांगली आली. आणखी दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनी निसर्गाचं निरीक्षण केलं पाहिजे. निसर्गामध्ये भरपूर वनस्पती असतात तर आपण पूर्णतः निरीक्षण केलं ना तर ही वनस्पती एकमेकाला पूरक असतात. आपण जे पीक लावतो त्या पिकावरती रोग येते, त्या पिकावरती कीड येते, मात्र जनरली निसर्गात एखादं तुम्ही जंगलात जाऊन पहा किंवा ओसाड जमिनीवरती जी वाढलेले असतात तिकडे पहा, त्याच्यावरती कधीच कीड कीटक वगैरे येत नाहीत. हा, त्याचं कारण असं की ते एकमेकाला पूरक असतात. एक आणि आपण त्याची थोडीशी हे करून घेतली, निरीक्षण करून जाणीव करून घेतली तर त्यांचा उपयोग करून आम्ही आमच्या पिकांचं रक्षण करू शकतोय. आता उदाहरणार्थ लष्करी अळी किंवा बोंड अळी वगैरे अळ्या, म्हणजे पानं कुरतडणाऱ्या अळ्या वगैरे असतात, ह्या अळ्यांचा बिमोड करण्यासाठी जनरली शेतकरी बाजारातून कीटकनाशक घेतो आणि फवारणी करतो, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच ठिकाणी आपण जी ज्या वनस्पती कडू आहेत किंवा ज्या वनस्पतींचा उग्र वास येतोय किंवा ज्या वनस्पती आपल्या शेळी बकरी मेंढ्या किंवा गायी खात नाहीत अशा वनस्पतींचा पाला त्याचा अर्क करून आपण जर आपल्या पिकावरती फवारणी केली तर नक्कीच ते कीड खाणार नाहीये. साधं टेक्निक आहे आणि याच्यासाठी आपल्याला 1 रुपया खर्च करावा लागत नाही.
0: पण तेवढं इफेक्टिव्ह आहे,
1: तेवढं इफेक्टिव्ह आहे, नक्कीच आहे. आणि दुसरं म्हणजे याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही. तुम्ही 1 वेळ फवारणी करा, 4 वेळ फवारणी करा, त्याचा तुमच्या पिकाला किंवा कुठल्याही मानवजातीला प्राणीसृष्टी त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. तेच तुम्ही जर रासायनिक टाकला तर फार मोठा आघात जमिनीवरती होतो, परत प्राणीमात्रांच्या ह्याच्यावरती सुद्धा होतो, तब्येतीवरती किंवा त्यांच्या शरीरावरती सुद्धा आघात होतात.
0: मग सर तुम्ही नेमकं शेतीकडे कधीपासून वळलात, म्हणजे काय कारण असं?
1: तसं मी 2006 जॉब क्विट केला आणि मी शेतीकडे यायचं ठरवलं. मग मी सुरुवातीला घरी नाही सांगितलं की मी हा निर्णय घेऊन आलोय म्हणून. मग 2006 मी आलो. मग याच्या अगोदर मी कधीच अधिक म्हणजे 4-5 दिवस आता कधीच राहत नव्हतो, पटकन निघून जायतो कामावरती. मग यावेळेला 8 दिवस केले. मग आईनं विचारलं की एवढी सुट्टी कशी काय म्हणून, तर मग नाही असंच म्हटलं. परत ते बाबांना नाही का अगोदर, पूर्वी आमचं माळरान होतं, पूर्वी म्हणजे पाण्याची सोय नव्हती याच्यामध्ये. बाबांना म्हटलं की आपल्याला जर आपल्याकडे जर पाणी आलं ना तर आपली शेत चांगलं पिकेल आणि आपण थोडंसं पाण्याची व्यवस्था करूया. बाबांना ठीक वाटलं की मे बी हा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून अधिक सुट्टी घेऊन आला असेल आणि बाबांनी होकार दिला त्या गोष्टीला. मग आम्ही विहीर बनवली, पाईपलाईन्स वगैरे ह्या गोष्टी करून घेतल्या, पाणी आलं. आणि त्याच्यानंतर मी 1 दिवस बाबांना सांगितलं की मी म्हटलं असा असा निर्णय घेतलाय. तर सुरुवातीला कुणीच सपोर्ट दिला नाही मला या गोष्टीला, आईबाबांनी पण दिला नाही आणि पै पाहुणे किंवा गावच्यांनी तरी मला खोळ्यातच काढलं की एकतर याला वेड लागलेला आहे किंवा हा अधोगतीला जाणार आहे. आणि मात्र मी माझ्या निर्णयावरती ठाम होतो की आपल्याला इथंच काहीतरी करायचं आहे. पाणी आलं, मी करत गेलो. मात्र 2006 मी सुरुवात केली शेतीची. 6, 7, 8, 9 2-3 वर्ष गेलं माझ्यानं काहीच होत नव्हतं. म्हणजे त्या क्षेत्रातलं फक्त इच्छाशक्ती होती मात्र पूर्ण ज्ञान नव्हतं. ज्ञान नसण्यामुळं अपयशी होत गेलो. मात्र त्याच पिरियडमध्ये मला डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर त्यांची ओळख झाली आणि त्यांच्याकडून आपल्या भागामध्ये काही शेतकरी सेंद्रिय शेती करतात यांची ओळख झाली आणि त्या शेतकऱ्यांची मी ओळख करून घेतलो. आणि त्याच्यामध्ये प्रकाश कुलकर्णी म्हणून पंत बाळकुंद्रीचे आहेत त्यांनी आणि

0: भुईमुग घेतलो तर मी डायरेक्टली भुईमुग नाही विकत कधी. भुईमुगला मी व्हॅल्यू ऍडेड करतो, त्याचं तेलात रूपांतर करतो, तेल मी ग्राहकाला देतो. आणखी अशा गोष्टी करत गेलो. आणि हे पहा, मी आहे साधारणतः 2.5-3 एकरचा शेतकरी. फार फार तर 4 ते 5 कुटुंब चे ग्राहक मला मिळाले तर मला सफिशियंट आहे. 140 कोटीमध्ये मला 5 लोक आरामात मिळतील हा मी समज ठेवला. मग मी एक गोष्ट एकाला जोडून घेतली. मग भात, त्याचा तांदूळ करणे, विकणे, मग भुईमुग, बटाटे, जे काय असेल ते मी डायरेक्टली कस्टमरला देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मी जोड व्यवसाय दूध ठेवलं. आज माझ्याकडे गायी आहेत, देशी गाय आहेत, गीर आहे, काठेवाडी आहे आणि म्हैशी सुद्धा आहेत. तर जेव्हा आम्ही दूध व्यवसाय करायचा असा निर्णय घेतला तेव्हा मी गावचा सर्वे केला की बाबा किती लोकांच्या घरी दूध नाही आहे. तर जेव्हा माझं दूध यायला चालू झालं जनावरांचं, मी त्या लोकांना पहिला भेटलं की मी तुम्हाला म्हटलं स्वच्छ आणि ताजं दूध देईन, ते माझे ग्राहक बनले. आणि आपण जर चांगली क्वालिटी दिलं तर ग्राहक नक्कीच टिकून राहतो. सर्वमान्य सूत्र आहे हे, सर्वमान्य सूत्र आहे. साधं तुम्ही दुधाचं उदाहरण घेतला की आज जर एखादा शेतकरी स्वतःचं दूध जर डेअरीत घालायला गेला तर ते फार तर 35 ते 40 रुपये प्रति लिटर याच भावाने घेतलं जातं डेअरीच्या संस्था चालकांकडून. 35 ते 40 रुपये मॅक्झिमम 40 रुपये, 40 रुपयाच्या वरती रेट दिला जात नाही. तेच दूध दुसऱ्या सेकंदला एखादा ग्राहक घ्यायला आला तर ते 70 रुपये लिटर देतात.
1: होय ना,
0: जे दूध शेतकऱ्याकडनं 40 रुपयाला घेतात ते दुसऱ्या सेकंदला त्यांनी 70 रुपयाला देतात. म्हणजे पहा ना, मग तिथं मी काय डोकं लावलं की जो ग्राहक आहे ना आपण त्यालाच भेटायचं. त्याच्याशी मी बोललो की बाबा तुला डेअरीत दूध मिळणार आहे ना, मी त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं आणि थोडी क्वांटिटी अधिक देतो, तू माझ्याकडून घे. असे मी ग्राहक जोडत गेलो आणि त्याचा मला खरंच फारच फायदा झाला. आज ॲव्हरेज मी म्हणजे ॲव्हरेज 10 लिटर आमचं दूध होतं, मग 700 रुपये आरामात सुटले. त्याचबरोबर त्यांचं दूध हा आमचा बाय प्रोडक्ट आहे, आम्ही दुधावरती फोकस ठेवलाच नाही आहे, तरी पण आम्हाला तेवढा तिथून पैसा मिळतोय. आम्ही त्यांचं जे गोमूत्र आणि शेण मिळतं ना तो आमचा मुख्य घटक आहे, कारण तिथून माझी शेती चालते.
1: बरोबर,
0: कारण कुठलंही पीक यायचं असेल त्याला मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. मुख्य अन्नद्रव्यामध्ये जी 6 अन्नद्रव्य लागतात त्यातले वायुरूपात 3 असतात, ते तरी निसर्ग आपल्याला फुकटच देतो. नत्र, स्पुरद आणि पालाश हे आमच्या जनावरांच्या गोमूत्र आणि शेणामधून आम्ही त्यांना पुरवतो. फक्त ते आम्ही फॉर्मॅट व्यवस्थित करून देतो, म्हणजे गांडूळ खत निर्मिती करतोय. त्याचबरोबर आता मी कल्की म्हणून एक द्रावण करतोय. पूर्वी मी जीवामृत करायचो तर जीवामृत वापरण्यासाठी मला थोडी अडचण होत होती, म्हणून आता आम्ही कल्की देतोय. कल्की एक वेंगुर्ल्याचे अजित परब म्हणून आहेत, त्यांनी त्याची आम्हाला त्या कल्की द्रावणाची आम्हाला ओळख करून दिली. तर ते द्रावण आता आम्ही देतोय आणि त्याचा आम्हाला चांगला इफेक्ट जाणवतोय. पूर्णपणे सेंद्रिय आहे ते, नॅचरली आहे, जीवाणूवर्धक असं द्रावण आहे.
1: मग ते तुम्हीच बनवता?
0: हो, आम्हीच बनवतो. ती सोपी प्रोसेस आहे. आपली जी जीवाणू जे असतात ना, जे पोषक असे, ते शक्यतो वड, पिंपळ, आणखी गर्द झाडीची झाडं असतात त्याच्या सावलीत असतात, ते त्याच्या मुळांच्या मातीत वगैरे ते जीवाणू असतात. ते जीवाणू काय करतात की मातीतील पिकाला लागणारे जे पोषक घटक असतात ते वाहून मुळांपाशी आणून सोडायचं काम करतात, कन्व्हर्सेशनचं काम करतात. आता उदाहरण, आपल्या रोपाला जर नायट्रोजन हवं असेल, नत्र हवं असेल, तर आपण मातीत जो अव्हेलेबल नत्र असतो तो N असतो, मात्र आपल्या पिकाला लागणार असतो तो N तिसरं रूप लागतं. तर ते N1 पासून N3 पर्यंत न्यायचं काम ते जीवाणू करतात. मग जीवाणू हा फार महत्वाचा घटक आहे. तर ते घटक आम्ही त्या रोपांच्या मुळापाशी ठेवून देतोय.
1: अच्छा, पण ते त्या झाडाच्या मुळाशी तुम्ही गेला,
0: हा
1: झाडाकडे गेला, तुम्हाला कसं माहिती होतं की हा या पोर्शन मध्ये ते आपल्याला जीवाणू भेटतील, किंवा त्याचा काही अभ्यास असतो का?
0: हा, शक्यतो नाही का, जी गर्द झाडी असतात त्या झाडावरती शक्यतो पशु पक्षी वगैरे ते भरपूर बसलेले असतात.
1: बसतात, हो,
0: ठीक आहे. आणि ते पक्षी काय करतात की फिरून ती फळं वगैरे खाल्लेली असतात, त्यांनी ती फळं खातात आणि त्यांची विष्ठा जिथं बसतात तिथं खाली पडलेली असते.
1: होय.
0: आणि हा विषय फार डीप मध्ये आहे, तासभरात आवरणारा नाहीये. कारण जी अन्नद्रव्य लागणारी असतात वनस्पतींना, ती प्राणी आणि वनस्पती हा एकमेकाला पूरक आहे. वनस्पती जर नसतील तर प्राणी जगू नाही शकणार, कारण वनस्पतीपासून आपल्याला अन्नधान्य मिळत असतं आणि वनस्पतीला लागणारे जे घटक आहेत ते प्राण्यापासून मिळत असतात. तर जेव्हा पक्षी तिकडे झाडावरती बसलेले असतात त्यांची विष्ठा त्या झाडाखाली पडलेली असते आणि त्या विष्ठेतून नाही का जीवाणूंची वाढ होत असते तिथल्या मातीमध्ये आणि ती सुपीक माती असते. हा, आणि आता आम्ही सजेस्ट काय करतो की ओढ्याच्या काठाकडे येईल किंवा नदीच्या काठावर येईल तिथली आपण माती कलेक्ट करायची. तर ते का, तर तिथे रासायनिक खत पडलेलं नसतं. बरेचसे शेतकरी काय करतात की एखादं पडीक झाड आहे किंवा वडाचं जवळ एक झाड आहे तिथं कोण शेती करायला जात नाही खाली गर्द झाडी असल्यामुळं, तर तिथं रासायनिक खत पडलेले नसतात त्याच्यामुळे तिथे जीवाणू चांगले असतात. जीवाणू हा घटक असा आहे की जसं आपण दुधाला दही विरजण लावतो आणि दही वाढवतो तसंच जीवाणू हे आपल्या शेतीला सुपीकता आणण्याचं काम करतात. मग थोडेसे जीवाणू जरी आमच्या नापीक जमिनीमध्ये आपण टाकलो तर तिथं ते विरजण लावल्यासारखं होतं आणि ते तिथे जीवाणू ते वाढतात.
1: अच्छा,
0: हो, तिथं ते जीवाणू वाढतात.

0: मग मात्र याच्यासाठी सेंद्रिय घटक तिथे असणं गरजेचं आहे, कारण हा फार महत्वाचा ह्युमस असणं हे फार महत्वाचा घटक आहे. जो सेंद्रिय कर्ब आहे ना, तो सेंद्रिय कर्ब तुमच्या शेतामध्ये अधिक असणं हे फार गरजेचं आहे.
1: मग त्यासाठी आपण आधी माती परीक्षण करून घेतलं,
0: माती परीक्षण. हा, माती परीक्षण आपण का करून घेतलं पाहिजे की आपण समजा आता मी मिरची हे पीक घेतोय आणि मग मिरची ह्या पिकाला मला कुठले घटक लागणार आहेत, त्याला नत्र किती लागणार आहे, स्फुरद किती लागणार आहे, पालाश किती लागणार आहे, गंधक किती लागणार आहे, कॅल्शियम किती लागणार आहे, याची एक कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे, आणि ते आपल्या जमिनीमध्ये जिथं आपण प्लॉट करणार आहे, जिथं आपण ते प्लांटेशन करणार आहे, त्या जमिनीमध्ये किती तिथं किती उपलब्धता आहे हे आपल्याला समजणं पण गरजेचं असतं. एक दुसरी गोष्ट, मातीमध्ये मातीचा सामू जो म्हणतो ना, तो फार महत्वाचा घटक असतो. मातीचा सामू हा 6.5 to 7.5 म्हणजे 6 to 7 मध्येच असला पाहिजे. तो अधिकही असून चालत नाही आणि कमीही असून चालत नाही.
1: अच्छा,
0: कमी असेल तरी तुम्हाला काही अन्न घटक मिळणार नाहीयेत, अधिक असेल तरी तुम्हाला काही अन्न घटक मिळणार नाहीयेत. त्याच्यामुळे तो मातीचा सामू हा लेवल असला पाहिजे. तर तो आपला सामू किती आहे हे आपल्याला माती परीक्षण केल्यावरच कळतं. एक दुसरी गोष्ट, ऑलरेडी आपल्या मातीमध्ये जे अन्न घटक आहेत पिकांचे ते कुठल्या आणि किती प्रमाणात आहेत याचं ज्ञान आपल्याला माती परीक्षण झाल्यानंतरच कळतं. मग ते होणं गरजेचं आहे. मग इनकेस आपल्याला जर काय द्यावं लागलं तर ते आपण कमी अधिक जास्त प्रमाणात तिथं देऊ शकतो.
1: हे पहा, हा,
0: गुणवत्ता वाढवण्यासाठी. हे पहा, आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम आहे भरपूर प्रमाणात आणि याची आपल्याला प्रचिती नाही आहे, तरी पण आपण कॅल्शियम देतोय. मात्र वनस्पती अशी आहे ज्याला जेवढी गरज आहे ना ते तेवढंच घेतं. माणसासारखं हव्याच्या पुढे अधिक घेत नाही ते. मग आपण जे अधिकचं दिलेलं असतं ते आपलं नुकसान होतं.
1: बरोबर.
0: मग तिथं आपला खर्च वाढतो ना. आपल्याला हे माहीत असेल तर आपल्याला तो खर्च टाळता येतो. त्यामुळे माती परीक्षण हा फार महत्वाचा घटक आहे.
1: हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण अरुण कृष्णा बाळीकुंद्री यांना ऐकत होतो. महाळेनट्टी गावचे ते रहिवासी आहेत, व्यवसाय शेती आहे त्यांचा आणि गेस्ट लेक्चरर म्हणून ते मराठी विद्यानिकेतन येथे कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकलं. या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकणार आहोत. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या पाहुण्या या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत तर नंदन हिरलेकर यांना। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं लिहिण्याचं काम सुरू आहे। शास्त्रीय संगीताची त्यांची आवड लहानपणापासून त्यांना आहे आणि त्यामध्येच ते शिकवतात। स्वतः चांगले गायक होते, गायन करायचे, पण सध्या ते फक्त शिकवण्याचं काम करतात। वेगवेगळ्या अभंगांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत। सोशल वर्क त्यांच्याकडून होत राहतं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते कार्यरत आहेत आणि याच्या माध्यमातून अनेक प्रकारची सोशल ऍक्टिव्हिटीज ते करत असतात। त्यांना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात ऐकणार आहोत, तर तुम्ही मूळचे कुठले आणि काय शिक्षण झालं तुमचं?
1: अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर माझा जन्म विठ्ठल मंदिरातला, शहापूरचं जे प्रसिद्ध जुनं विठ्ठल मंदिर आहे तिथं आमचं घर आहे आणि त्याच ठिकाणी माझी सगळी भावंड, म्हणजे मी सगळ्यात धाकटा असल्यामुळं, मोठे सगळेच संगीत शिकत असल्यामुळं ते संस्कार आपोआपच माझ्यावरती पडले आणि आई आणि वडील दोघांनाही संगीताची खूप चांगली आवड, शास्त्रीय संगीतात संगीत शुद्ध रूपात ऐकायचं हा त्यांचा म्हणजे छंदच होता। आणि वडील तरी कलाकारांच्या वरती खूप प्रेम करायचे, त्यांना आश्रय द्यायचे, ते सगळे संस्कार माझ्यावरती होत गेले। आणि बहिणींचं गाणं शिकणं, त्यांचं पेटी वाजवणं, हे सगळं बघत बघत मी त्यांचं शिकत गेलो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष माझ्या गाणं शिकण्याची सुरुवात झाली। तो सुद्धा एक योगायोगच आहे। तर असंच लहानपणापासून मला आठवत नाही, कोणी मला प्रश्न विचारतात की तू केव्हा गायला लागलास, तर मला आठवत नाही तेव्हापासून मी गातो।
0: बर, अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःलाही लक्षात नाही की तुम्ही गायनाची सुरुवात कधीपासून केली?
1: अगदी।
0: हा, पण एखादा असा प्रसंग की हा जो तुमच्या लक्षात आहे लहानपणीचा, की त्यावेळी तुम्हाला खूप वाहवा मिळाली असेल किंवा एखाद्या गाण्यांवरती खूप कौतुक झालं असेल, असा काही?
1: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही। असं असायचं, शाखेमध्ये आम्ही लहानपणापासून जायचं आणि शाखेमध्ये बरीचशी पद्य म्हणजे गीत गायली जायची आणि ती गाता ऐकता ऐकता पाठ होऊन जायची। आणि घरी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या माझ्या बहिणींना मी ती चाल ऐकवून विचारायचो, हे ए ताई हे गाणं अगं कुठल्या रागात आहे सांगशील का? कारण ते रागदारी यमन भूप केदार वगैरे अशा रागांची गाणी त्या म्हणत असत आणि ही कुठली तरी चाल मी घरी येऊन म्हणून दाखवायचं आणि सांगशील का हे कोणत्या रागात आहे, असं करता करता या गाण्याचा राग कोणता आणि मग तो वेगळा वेगळा कसा लागतो किंवा ही चाल त्याच्यापेक्षा वेगळी कशी, हे करता करता शास्त्रीय संगीताबद्दल आपोआपच शिकण्याची इच्छा निर्माण झाली। आणि माझी ही इच्छा बघून वडिलांनी मला गाण्याच्या क्लासला पाठवलं।
0: बर,
1: माणिक नगर म्हणून दत्त संस्थान आहे बिदर जिल्ह्यामध्ये। माणिक प्रभू हे खूप मोठे संत होऊन गेले, दत्ताचे अवतार असं त्यांना मानलं जातं।
0: बर।
1: आणि त्या ठिकाणी संगीत विभागाची सगळी जबाबदारी महाराजांनी, माणिक प्रभू महाराजांनी आमच्या वडिलांच्यावरती सोपवलेली होती। त्यामुळे दत्त जयंतीचा जो 7-8 दिवसाचा कार्यक्रम चालायचा, त्या कार्यक्रमामध्ये मला वडील घेऊन जायचे, आम्ही तिथंच मुक्काम, आमचं तिथंच घर असल्यामुळे, आणि ते पूर्ण कार्यक्रम ऐकायचे, लोकांचा सहवास व्हायचा, कलावंतांचा परिचय व्हायचा, वेगवेगळी वाद्य बघायला मिळायची, वाजवायला मिळायची, शिकायला मिळायची, आणि याच्यातूनच संगीत माझं वाढत गेलं आणि तिथंच मला उत्कृष्ट असे माझे जीवनातले गुरु मिळाले। सर्वप्रथम एक अहमद जान थिरप हा खानसाहेबांचे पट्टशिष्य लालजी गोखले आणि त्यांचे बंधू पंडित सूर्यकांत गोखले किंवा छोटू गोखले म्हणून ते प्रसिद्ध होते, पुणे आकाशवाणीवरती त्यांचा म्हणजे ते स्टाफ आर्टिस्ट होते, त्यांच्याकडून मला तबला शिकायला मिळाला। बरी 5-6 वर्ष मी त्यांच्याकडे तबला शिकत होतो, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्याकडे तबला शिकलो। त्याच्यानंतर बेळगावमध्ये पंडित संगमेश्वर गुरव होते, खूप मोठे गायक, किराणा घराण्याचं ज्यांना नाक म्हणता येईल किंवा उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांची प्रतिकृती ज्यांना म्हणता येईल असे पंडित संगमेश्वर गुरव, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली। आणि त्याच्यानंतर बेळगावातच ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचा खूप मोठा अभ्यास असलेले, खूप बंदिशींचा संग्रह असलेले पंडित मृत्युंजय बुवा पुराणिक मठ यांच्याकडे माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं। अशा खूप गोष्टी सांगता येईल.
0: बर, म्हणजे एवढ्या दिग्गज व्यक्तींकडून तुम्हाला शिकण्याचा चान्स भेटला आणि
1: खरोखर खरोखर मी भाग्यवान आहे.
0: हो ना, कारण त्या व्यक्तींची नावं म्हणजे तुम्ही आता किराणा घराणा म्हणता किंवा असं काय ख्वा घराणं, ही जी घराणी आहेत संगीत क्षेत्रामधली, त्यांचं नाव जरी आज आपण घेतलं तरी किती अभिमान वाटतो किंवा किती आपल्याला कौतुक वाटतं त्यांच्याबद्दल.
1: खरोखर.
0: आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्या एका शिष्यांकडं असेल किंवा त्यांच्या घराण्यातल्या एखाद्या मुख्य व्यक्तींकडून तुम्हाला ते शिक्षण घेण्याचा चान्स भेटला,
1: त्या बाबतीत मी स्वतःला भाग्यशाली समजतो. ती खरोखर आणि गुरुकृपा असल्याशिवाय ह्या गोष्टी कुणाच्याही आयुष्यात शक्य असत नाहीत.
0: हो ना,
1: हा माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे.
0: मग एवढं चांगलं संगीत शिक्षण तुम्ही घेतलं, शास्त्रीय संगीत स्वतः तुम्ही गायचा, आता सध्या तुम्ही गायन बंद केलेलं आहे पण अनेक अभंगाना वगैरे चाली तुम्ही लावून देता किंवा अनेक कार्यक्रम तुम्ही बसवता, तर अजूनही तुमचं काम सुरूच आहे. तर तेव्हा तुम्ही शिकलेली कला आणि आत्ताची जी तुमच्याकडे विद्यार्थी असतील नवोदित, काय फरक तुम्हाला जाणवतो आता याच्यामध्ये?
1: ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी माझ्या करिअर मधला आणखी एक महत्वाचा टप्पा सांगू इच्छितो.
0: बर.
1: मी 1983 पासून केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.
0: बर.
1: आणि 36 वर्षानंतर 2017 मध्ये रिटायर झालो.
0: अच्छा.
1: तर शाळेत संगीत शिकवायचं आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायचं ह्या जमीन अश्मानाचा फरक असणाऱ्या गोष्टी आहेत.
0: नक्कीच.
1: अरे तुम्ही संगीत शिकवता म्हणजे तुम्हाला सगळंच येत असेल अशी समोरच्याची बघण्याची एक दृष्टी असते, पण ते खूप कठीण असतं. पण माझा मुख्य उद्देश काय असायचा की आपण गाणी म्हणून गाणी शिकवण सारे जे छा वगैरे सारखी गाणी, हिंद देश के निवासी अशासारखी गाणी शिकवता शिकवता त्या गाण्याच्या मुळापर्यंत पोहोचणं किंवा या चाली कशा निर्माण होतात हे समजावून सांगणं, अर्थात सारे गमचा पूर्ण अभ्यास करून घेण्याची माझी खूप इच्छा असायची. मग ते सारे गम याच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत मुलांच्या मनात कसं रुजेल याची मी खटपट करायचा. पहिल्यापासूनची ती माझी एक जिद्द असायची, ज्याला काहीही माहिती नाही शास्त्रीय संगीत म्हणजे आ आणि ऊ एवढंच ज्याला माहिती आहे त्यांच्या मनात शास्त्रीय संगीताची प्रेरणा निर्माण करण्याचं काम माझ्या हातून पुष्कळसं झालेलं आहे. अगदी तो मी मोठेपणावर ठेवून मी सांगतो. तर एक उदाहरण सांगतो, ह्या गाण्यांच्या मधून शास्त्रीय संगीत कसं निर्माण होतं हे शिकवण्याची माझी एक खास पद्धत असायची. म्हणजे जसं त्यांना सारे गम शिकवायचं, पण कुणालाही हुड मुलांना, विशेष करून केंद्रीय विद्यालयातली मुलं ही आर्मी ऑफिसर्स एअरफोर्स ऑफिसर्स यांची मुलं असतात, त्यांना फक्त हाडेल हप्पी माहिती असते, अगदी अपवादात्मक हुशार असतात वगैरे. ती जरी गोष्ट धरली तरी 80% मुलांना शास्त्रीय किंवा काहीतरी बोजड शिकावं असं कधी वाटत नसतं. हलकं फुलकं ऑर्केस्ट्रेशन, आम्हाला गिटार शिकवा, आम्हाला कांगो शिकवा, आम्हाला ड्रम्स शिकवा, याच्यामध्येच असतं. पण त्याच्यामधूनच मला शास्त्रीय संगीत शिकवता आलं. कसं? एक उदाहरण सांगतो छोटं, सारे गम शिकवायचं आहे, मग त्या सारे गम ची वृत्ती त्यांच्या मध्ये कशी होते, सारे गम ग रे गम ध प प प सारे गम ग रे गम ध प सा अशी छोटी छोटी गाणी तयार केली जी मार्चिंग सॉंग सारखी होतील. मग त्याच्यातूनच वेगळं गाणं निर्माण करायचं. म्हणजे कसं, सारे गम सारे जण गाऊ या चला, मुलामध्ये चॅम्पियन हो या चला, अशी त्याच्यामध्ये गाणी निर्माण करणं. किंवा त्याच इंग्लिश करणं, व्हेरी हॅपी वी आर हॅपी लेट सेलिब्रेट इन द मॉर्निंग एव्हरी वन इज फीलिंग ग्रेट सारे गम ग रे गम ध प प प अशा पद्धतीचं सारे गम मध्ये गीत बांधून ते सारे गम कसं पॉप्युलर होईल याची मी खटपट केली. आणि वेगवेगळ्या रागामध्ये सरगम बांधली. ती सरगम अशी बांधली की
0: चालू असेल,
1: म्हणजे ते त्यांच्या मनात कायमच रुजेल. आणि शास्त्रीय संगीत वेगळं असं काही नसतं बरं का. सिनेमाचं गाणं जसं पॉप्युलर होतं तसं सारे गम सुद्धा पॉप्युलर होऊ शकतं, त्यांच्या आई वडिलांच्या पर्यंत पोहोचू शकतं, डायनिंग टेबलावरती पोहोचू शकतं, हे मी सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचा आम्हाला खूप म्हणजे ते खूप मोठं समाधान म्हणजे कसं प म प ध प म प ध म म रे रे सा आ सा ध सा ध प ध म ध प स स स ध प प प प म रे रे म रे त सा असं सरगम तयार केलं. मग विचारलं अरे हे कसं काय हे वेगळंच लागतंय हे म्हणजे कुठल्या रागामध्ये आहे का. तर मी हो हे रागातलं गाणं आहे बरं का. मग कोणता राग आहे त्याचं गाणं केलं. कसं शक्ती आणि स्फूर्ती धैर्य देशभक्तीला माग आता बुद्धिमत्ता दुर्गा देवीला. मग ती दुर्गा देवी म्हणजे कोण. ती दुर्गा देवी ती तरी आहेच आहे पण त्या रागाचं नावच आहे बरं का दुर्गा. अशी छोटी छोटी गाणी निर्माण करून ज्याला आपण लक्षण गीत म्हणतो तशी छोटी छोटी लक्षण गीत मी तयार केली आणि ती इतक्या मुलांच्या माध्यमातून घरोघरी गेली. मग त्या आई वडिलांना त्यांना शास्त्रीय संगीत माहिती असो अथवा नसो ते पोचलं तिथपर्यंत. मग त्यातली मुलं गाणं शिकली कुणी संगीतकार झाली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी धंदे केले पण त्यांच्या मनामध्ये संगीत राहिलं आज सुद्धा आहे. हे मला 40-50 वर्षानंतर सुद्धा काही विद्यार्थी माझे अमेरिकेतून लंडन मधून दिल्ली मधून फोन करून वेळोवेळी भेटत असतात फोन करत असतात व्हिडिओ कॉल करत असतात आणि ती 40 वर्षापूर्वी शिकलेली गाणी मला म्हणून दाखवतात. याच्यामधलं समाधान मी आणि वेगळं काय सांगू.
0: नक्कीच ना बरोबर. या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला एवढं समाधान भेटतं किंवा आपण जे काही शिकवलं ते आपल्याला परत आता ऐकायला भेटतंय तेही एवढ्या वर्षानंतर हे समाधान खरंच म्हणजे शब्दात सांगू नाही शकणार आपण त्या पद्धतीचं आहे. बरोबर. मग सर एवढा मोठा प्रवास तुमचा एवढ्या वर्षांचा अभ्यास तुमचा आता तर मग ते आता प्रोफेशन मध्ये तुम्ही कसं म्हणजे बदललं त्याला म्हणजे आवड ही प्रोफेशन कशी केली.
1: एक अगदी विचित्र म्हण असल्यासारखं वाक्य सांगतो मरता क्या न करता. कारण शास्त्रीय संगीतावरती मी माझं जीवन जगू शकेन ही 50 वर्षापूर्वी तरी मुळीच कुणाची खात्री नव्हती. एकतर आमिर असावा नाहीतर एकतर फकीर असावा अशी संगीतकाराची अवस्था एकेकाळी होती. पण सुदैवानं मी संगीत परीक्षा देत गेलो माझ्या गुरुजींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मला संगीताच्या परीक्षा देता आल्या क्वालिफाईड होता आलं आणि एक दिवस मी जाहिरात बघितली की वॉन्टेड म्युझिक टीचर इन एव्हर स्टेशन केंद्रीय विद्यालय. बघूया म्हटलं आपण लागला चान्स लागला ऍप्लिकेशन केलं आणि तिथे असेल कमांडिंग ऑफिसर्स झालं तर तिथले प्रिन्सिपल्स तिथले शिक्षक ज्यांनी ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी अगदी आनंदाने मला घ्यायचं कबूल केलं की जॉईन अस फ्रॉम दिस मंथ. मला एकदम भरून आलं अँड यू विल बी गेटिंग 330 रुपीज पर मंथ. अरे बाप रे 330 1983 वाला म्हणजे आज आपल्याला हसू येत आहे. आपण येता जाता 700-800 रुपये इथं उडवतो पण मला महिन्याला 330 रुपये मिळणार याचा इतका आनंद झाला. म्हणून मगाचं वाक्य मी रिपीट करतो मरता क्या न करता. फिक्स आपल्याला इन्कम 330 अधिक काही अलाउन्सेस वगैरे मिळणार आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी नोकरी करायला लागलो संगीत शिक्षक बनलो. पण तिथे गेल्यानंतर आपण काय शिकवायचं लहान लहान मुलं आहेत तिसरी आहेत तिसरीमध्ये चौथीमध्ये. मला क्लास दिला गेला पहिलाच दिवस पहिलाच पिरियड तिसरीची मुलं आहेत भयंकर दंगा करतायत बरं सगळे हिंदी आणि इंग्लिश बोलतायत. आजपर्यंत ऑफकोर्स मी एम ए इन हिस्ट्री अँड आर्किओलॉजी माझा इंग्लिश सपना अभ्यास माझ्या बाबांनी चांगला करून घेतलेला होता माझं इंग्लिश चांगलं होतं. पण आपण इतर वेळी हिंदी बोलणं आणि हिंदी मुलांच्या समोर हिंदी बोलणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि 5 मिनिटं मी तसाच क्लासमध्ये उभा राहिलो मला कळलं नाही की काय करायचं नेमकं. पोरं तरी ओरडत होती एक चुणचुणीत पोरगं एकदम उभा राहिला तो मुलगा आणि विचारला व्हाय डोंट यू टीच अस समथिंग सर व्हाय आर यू स्टँडिंग लाईक दिस. मी एकदम एकदम भानावरती आलो आणि म्हटलं येस येस येस आणि मी काही तरी गात गेलो म्हणजे कसं सारे ग सारखंच काहीतरी गायला गेलो आणि त्याच्यातून ड असं गायला लागलो. पोरं एकदम चुपचाप झाली. काहीतरी त्यांना नवीन ऐकायला मिळालं आणि पोरांनी टाळ्या वाजवल्या. मी खुश झालो. सातवे आसमान पर म्हटल्यासारखं मला खुशी झाली आणि पोरांना ते आवडलं. आणि मला त्याच क्षणी एक जाणीव झाली की ह्याच्यातून शून्यातून आपण काहीतरी निर्माण करू शकतो. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना काहीतरी देऊ शकतो. हे मात्र मला त्या ठिकाणीच आत्मविश्वास आला. आणि दोनच मिनिटांपूर्वी मी गेटच्या बाहेर उडी मारून पळून जाऊ की काय हा विचार करणारा. परत त्या क्षेत्रामध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि सिन्स दॅट मोमेंट मी संगीत शिक्षक बनलो. आणि मग पुढे काहीतरी छान छान करण्याची मला प्रेरणा मिळत गेली आणि खूप छान माझं आयुष्य पण बदलं.
0: नक्कीच. म्हणजे तो तुमचा म्हणजे शिक्षक म्हणून जो पहिला दिवस होता तोही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवलाय अजूनही.
1: अजून
0: आणि
1: प्रश्नच
0: हो ना. आणि अजूनही त्या आठवणी तुमच्या ताज्या आहेत.
1: अगदी प्रश्न.
0: बरोबर. मग अशा प्रकारे तुमचा हा म्हणजे संगीत शिक्षकाचा प्रवास सुरू झाला जो शाळेमधला होता. पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेरही लोकांना खूप आवडी असायच्या पूर्वी, म्हणजे गाणं म्हणण्याची, भजन वगैरे, भजन मंडळी वगैरे असायची पूर्वी, जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्मन्स करायचे. कारण आपल्याकडे आधी साधनं तेवढी नव्हती, एंटरटेनमेंटसाठी साधनं खूप कमी असायची. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी सगळ्या होत्या ती लोक खूप ऍक्टिव्ह असायची आणि तेवढी आवडही होती तेव्हा. आताही हळूहळू वाढतीये पण तेव्हाची गोष्टच वेगळी होती. तर हे जे म्हणजे शिक्षक म्हणून शिकवणं आणि इतर वेळेला असे क्लासेस वगैरे घेणं किंवा लोकांना शिकवणं तेही तुम्ही केलं का? मग
1: हा थोडस माग जाऊन याचं उत्तर देतो. हायस्कूल मध्ये असताना आमच्या शाळेत एक कर्मचारी होते. ते शाहीर होत.
0: बर.
1: उत्तुंग आवाजात ते पोवाडे म्हणायचे, खेडोपाडी जायचे, हातात डफ घेऊन खड्या आवाजात पोवाडे गायचे. आणि आम्ही सुद्धा त्यावेळेला अशीच काहीतरी गाणी वगैरे म्हणत असल्यामुळं त्यांनी विचारलं, बाबा माझ्याबरोबर ये प्रॅक्टिस कर. मग एक दिवस मी हातात तुणतुणं घेतलं त्यांच्याबरोबर आणि वाजवायला लागलो. ते माझ्यावर खुश झाले अरे की ते छान वाजवतोस तू. मग नंतर टाळं वाजवायला लागलो, मंजिरा वाजवायला लागलो, डफ वाजवायला लागलो आणि त्यांच्याबरोबर जी करता करता ते पोवाडे शिकायला लागलो. आणि खूप छान छान गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. खेडोपाडी त्यांच्याबरोबर जाऊन पोवाडे वगैरे पाठ झाले. आणि ती माझी हजारो लोक बसलेली असताना न घाबरण्याची, स्टेज फिअर ज्याला म्हणतात ते विसरण्याची किंवा तो धीर येण्याची खरी शिक्षणाची पद्धत तिथं झाली असं मला नक्की आठवलं. आणि दुसरी गोष्ट, जे आपण गाऊ किंवा जे आपण शिकवू ते लिहून काढायचं ते तेव्हापासूनच मला सवय लागली. आणि लिहायची खूप हाऊस असल्यामुळं आणि आमचे हेडमास्टर सुद्धा खूप चांगले पत्रकार होते, ते कृष्णामू चंडी त्यांचं नाव. आणि ते म्हणाले की अरे तू खूप छान लिहितोस. त्यांचं एक वृत्तपत्र होतं, त्याचं नाव बेळगाव वार्ता. आणि मग ते म्हणाले की तू वार्ता मध्ये लिहित जा. मग असंच मी काहीतरी फुटकळ लिहिता लिहिता एक दिवस त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की मी आज दिवसभर नाहीये, आजचं तुला काम सगळं बघायचंय. अर्थात माझं तोपर्यंत कॉलेज वगैरे झालेलं होतं, लेखनाची आवड पण खूप झालेली होती, चांगली डेव्हलप झालेली होती आणि पुष्कळदा मी तो पेपर सांभाळू शकेन इतकी माझ्यामध्ये आत्मविश्वास तो निर्माण झालेला होता. आणि एक दिवस मी एक असं आर्टिकल लिहिलं आणि ते आर्टिकल बघून कृष्णामुच्छंडी इतके खुश झाले. ते मला तरुण भारतचे त्यावेळेसचे संस्थापक आणि संपादक बाबूराव ठाकूर यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी ते माझा लिहिलेला लेख त्यांना दिला वाचायला. त्यांनी असं बघितलं, तो लेख पूर्ण वाचला आणि ते म्हणाले की हे तू लिहिलंस. हो म्हटलं. त्या भाषेवरून असं वाटत नाही की तू लिहिलेलं आहेस. मग सरांनी म्हणजे कृष्णामुच्छंडी निसरं सांगितलं, नाही सर त्याची भाषा तशी आहे, तो लिहितो खूप चांगला. आणि माझं पहिलं आर्टिकल तरुण भारतमध्ये 1979 मध्ये बाबूरावने छाप. आणि तेव्हापासून माझी अक्षर यात्रा या पुरवणीमध्ये दर रविवारी संगीतावरती लेख मालिका सुरू झाली. त्यामुळं लेखनाचं माझं श्रेय पहिलं मी बाबूराव ठाकूरांना देतो आणि तरुण भारतला देतो. तेव्हापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत मी लेख मालिका पुस्तकं वगैरे माझं काम लेखनाचं सुरू असतं.
0: म्हणजे हा तर प्रवास तुम्ही सांगितला, तर पण तुम्ही म्हणजे त्यावेळी पण दुसऱ्यांच्याकडे संगीत शिकत होता किंवा वेगवेगळ्या गोष्टी दुसऱ्यांकडे जाऊन शिकला, आवड म्हणून तुम्ही शिकला, पण तुम्ही स्वतः दुसऱ्यांना शिकवायला कधी चालू केलं? क्लासेस, जे प्रायव्हेट क्लासेस तुम्ही घेता ना त्याबद्दल?
1: हा, म्हणजे गंमत अशी असायची, मी सुरुवातीला सांगितलं की संघामध्ये खूप छान गाणी म्हणण्याचा योग मला मिळाला. संघातलं खूप मोठं नाव गोळवलकर गुरुजी, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. मी काहीतरी मला वाटते तेव्हा सहावी किंवा पाचवी किंवा सहावीमध्ये होतो, आणि त्यावेळेला ते त्या ठिकाणी आले होते शाखेमध्ये, आणि त्यांच्या समोर गीत म्हणण्याचा मला एक मौका मिळाला, आणि तो जीवनानुभव फार महत्वाचा होता. त्याच्यानंतर गाणी म्हणणारे, गाणी म्हणू शकणारे बरेच मित्र त्या ठिकाणी मला मिळाले. दुर्दैवानं गोळवलकर गुरुजी गेल्यानंतर 73 साली आम्ही त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मेळ स्थापन केला, त्याचं नाव माधव वृंद. माधव हे त्यांचं नाव, माधव सदाशिव गोळवलकर. तर त्याच्यामध्ये खूप चांगले मित्र मिळाले. उदाहरणार्थ आता तुम्ही सांगितलं किशोर काकडे, तसेच आणखी 5-6 मित्र, जसे भालचंद्र कल्ले, दत्ता जायदे, आणखी एक सुणगार वगैरे, असे बरेच मित्र मिळाले, आणि आम्ही गाणी म्हणायला लागलो. सगळी संघाची गाणी, देशभक्तीपर गाणी, आणखी देश मेरे देश की धरती या पद्धतीची गाणी सुद्धा, किंवा काही वगनाट्य येतं वगैरे, अशी बरीच गाणी त्यामध्ये बसवून आम्ही शाळा, कॉलेज, शिवजयंती, बसव जयंती, वेगवेगळे प्रकारचे मेळे, गल्लीतला कुठलाही उत्सव, अगदी हळदी कुंकू, अशा ठिकाणी जाऊन हे देशभक्ती संगीताचे कार्यक्रम करायला लागलो. म्हणजेच काय, कार्यक्रम करायला लागलो हे म्हटल्यापेक्षा काही जण कवी आमच्यातले असायचे, ते कविता घेऊन यायचे, ही बघ कविता, आणि याला चाल लावायची बरं का. मग मी गुरुकृपेनं ह्या गोष्टी मला अंगवळणी पडून गेले होत्या, की कुठलीही कविता बघायची आणि ती हातात घेऊन गायला लागायची चक्क. ही माझ्यामध्ये एक हुनर निर्माण झाली, आणि वेगवेगळ्या चाली आपोआपच निर्माण झाल्या. अगदी म्हणजे मी 16-17 वर्षाचा असल्यापासून कुठल्याही कवितेला चाली लावणे हा माझा छंद बनून गेला, आणि त्याच्यामधूनच गाणी शिकवण्याची, मेळ तयार करण्याची वृत्ती निर्माण झाली, आणि पुष्कळ कार्यक्रम त्याच्यामधूनच निर्माण झाले. हीच माझ्या संगीत शिकवण्याची पहिली पायरी. मग त्याच्यानंतर मला समजलं किंवा जाणवलं की संगीताच्या परीक्षा या मुलांच्याकडून सुद्धा करून घेता येतील. मग त्या दरम्यान मी आमच्या पणजोबांच्या नावाने, जे खूप मोठे संगीत शास्त्री होते, त्यांच्या नावाने श्री दामोदर संगीत विद्यालय ह्या विद्यालयाची स्थापना केली 1982 मध्ये, आणि चक्क त्या विद्यालयाच्या नावाखाली संगीत शिक्षणाची एक दालन उघडलं म्हणायला हरकत नाही, आणि तेव्हापासून मी संगीत शिकवायला लागलो. आणि वेगवेगळ्या बंदिशी शिकवणं, वेगवेगळे राग शिकवणं, गांधर्व महाविद्यालय किंवा कर्नाटक संगीतातल्या परीक्षा, त्या परीक्षांना मुलांना बसवणं ही माझी सुरुवात झाली, जी आज तागायत सुरू आहे.
0: तुमचा प्रवास तर खूपच मोठा आहे सर, आणि खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर, कारण एवढं चांगलं संगीताचं शिक्षण घेऊन आणि त्यावेळचे दिवस म्हणजे अगदीच सगळ्या फॅसिलिटीज कमी आपल्याकडं, सगळ्या सोयी सुविधा आपल्याला नव्हत्या, तरीही आपली जी आवड आहे किंवा आपलं जे कशामध्ये आपल्याला आवड आहे तो विषय निवडणं आणि त्याच्यामध्येच करिअर करणं हे खूप चॅलेंजिंग असेल कदाचित त्यावेळेला,
1: खरंच.
0: आणि ते तुम्ही पार करून एक चांगलं नाव कमवलं स्वतःच सुद्धा. बरेच विद्यार्थी तुमच्या हातून सुद्धा घडलेले आहेत, जसं आता विनायक मोरे सर असतील, किंवा आणखीनही बरेचसे विद्यार्थी तुमच्या हातून घडून गेलेले आहेत जे स्वतः आता क्लासेस घेतात किंवा स्वतः संगीत क्षेत्रामध्ये चांगलं नाम कमावत आहेत. तर तो सगळा एक्सपिरियन्स किंवा तो सगळा अनुभव काय थोडक्यात सांगाल तुम्ही?
1: हा, आता तुम्ही हे विनायक मोरेचं नाव सांगितलं, तशी माझ्याकडे असलेल्या, मी कानाला हात लावून सांगतो की अनेक गुण असल्यामुळं ते प्रत्येक गुणाचं चीज करणारे माझे विद्यार्थी निर्माण झाले. जसा विनायक मोरे, स्फूर्तिगीत, समूह गीत, या क्षेत्रामधला माझा एकमेव आणि अत्यंत गुणवान असा शिष्य म्हणजे विनायक. तसं शास्त्रीय संगीतामध्ये माझ्या सगळ्या बंदिशींचा, रागधारीचा पूर्णपणे अभ्यास करून उत्तम स्वतः संगीत शिक्षक बनलेले असे पुष्कळ जण आहेत. उदाहरणच सांगायचं तर आपल्याच कॅम्पस मध्ये असणारी दुर्गा कामत किंवा दुर्गा नाडकर्णी, काही काळापुरती सुनीता पाटील, असे पुष्कळ शास्त्रीय संगीतातले माझे विद्यार्थी आज नाव कमावून आहेत, ज्यांचं नाव दुसऱ्याने घेतल्यानंतर मला आनंद होतो किंवा अभिमान वाटतो. त्याच पद्धतीनं मी मगाशी सांगितलं की जवळजवळ 27 नृत्य नाटिका मी स्टेजवरती केलेल्या आहेत. त्या नृत्य नाटिकांचं आज सुद्धा उत्तमपैकी सादरीकरण करणाऱ्या माझ्या दोन मी विद्यार्थिनी, एक आहे माझी त्यातली स्वाती कुलकर्णी, ही खूप टॅलेंटेड विद्यार्थिनी आहे आणि ती उत्तम नर्तिका आहे, कोरिओग्राफर आहे. त्यांनी माझं नृत्य नाटिकांचं यथायोग्य प्रदर्शन समाजामध्ये केलेलं आहे. तशाच आणखी दुसऱ्या म्हणजे खूप प्रसिद्ध अशा भरतनाट्यम नर्तिका आणि गुरु संध्या होसमणी यांनी सुद्धा माझ्या बऱ्याच नृत्य नाटिकांचं प्रदर्शन आजवरती पुष्कळ वेळा केलेलं आहे. तसे माझे परत एकदा म्हणतो कानाला हात लावून माझ्याकडे असलेल्या अनेक गुणांच्या पैकी त्या गुणांचं अवलोकन करून किंवा त्या गुणांचं अनुसरण करून आज विद्यार्थ्यांना घडवणारे बरेच आहेत, ते सगळं श्रेय माझ्या गुरुंनाच जात.
0: अच्छा, मग याच्यामध्ये सर म्हणजे शास्त्रीय संगीत शिकणं आणि वेगवेगळ्या अभंगांना चाली लावण्याचं काम आता सध्या तुम्ही करताय, त्याच्याच बरोबर बरेचसे प्रोग्राम तुम्ही बसवलेत स्वतः, तर तो सगळा अनुभव म्हणजे ते सगळं काम करत असताना काय अशा नवीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात किंवा नवीन अभ्यास असा काय करावा लागतो आणि जो म्हणजे त्या मुलांना शिकवावा आपल्याला लागत असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःची तयारी काय करावी लागते?
1: एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे फक्त स्वतःची कला असून चालत नाही. एक कला नृत्य असो किंवा शास्त्रीय संगीत असो किंवा वाद्यवादन असो, ती कला लोकांच्या पुढे सादर होण्यासाठी बऱ्याच इतर शाखांची आवश्यकता असते आणि माझ्या सुदैवानं मला असेही सहकारी, असेही मित्र, असेही शिष्य लाभले ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकले. जसा आपण स्टेजवरती असतो पण तो आपला कार्यक्रम लोकांच्या पर्यंत उत्तम रीतीनं पोहोचला पाहिजे याच्यासाठी उत्तम साऊंड असणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी मला प्रभू साऊंड यांचा खूप उपयोग झाला, कारण साऊंड उत्तम असेल तरच तो लोकांच्या कानापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवीण प्रभू हा एक उत्तम साऊंड रेकॉर्डिस्ट मला मिळाला, त्यामुळे आज सुद्धा माझे कार्यक्रम लोकांच्या ध्यानात आहेत सीडींच्या स्वरूपात किंवा कॅसेट्सच्या स्वरूपात किंवा आजचा विचार केला तर पेन ड्राईव्हच्या स्वरूपात, ते फक्त अशा माझ्या मित्रांच्या मुळे झालेला आहे. तर साऊंडचा हा एक भाग झाला. माझे अनेक विद्यार्थी आणखी साथीदार जे उत्तम वाद्यवादक आहेत त्यांनी हे उत्तम सहकार्य केलेलं असल्यामुळे हे कंपोझिशन्स उत्तम पैकी लोकांच्या पुढे पोहोचलेली आहेत, हेही तितकंच महत्वाचं. आज माध्यम आहेत, आजच्या या 10 वर्षातला जर प्रवास बघितला तर फेसबुक सारखी माध्यम आहेत, इंस्टाग्राम आजकाल आहे किंवा यापूर्वी असणारे ईमेल, याच्यामधून सुद्धा बऱ्याच अत्याधुनिक सोयीमुळे नाव किंवा आपल्या कृती लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि असे मीडिया सांभाळणारे बरेच जण मला उपयोगी झालेले आहेत, सहकार्य त्यांचंही मिळालेलं आहे आणि त्यांना विसरून चालणार नाही. म्हणजे सांगायचं कार्य, आपण आपल्या कोपऱ्यात बसून गाणं नाही म्हणू शकत, त्या कोपऱ्याला लोकांच्या पुढे आणणाऱ्या सगळ्या या गोष्टींचा उपयोग झालेला आहे. जशी माझी सून आहे ती मीडिया एक्सपर्ट आहे, मुंबईमध्ये तिचं मीडिया हाऊस आहे, ती उत्तम यापैकी म्हणजे उत्तम सहकार्य करणाऱ्यातली ती एक, अगदी पूर्वीपासून जसं मगाशी नाव सांगितलं स्वाती कुलकर्णी ज्यांचं आहे. माझी दोन्ही मुलं, माझा धाकटा मुलगा साऊंड इंजिनियर आहे, स्टुडिओ रेकॉर्डिंग्स प्लेबॅक झालं तर सिनेमाची बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे या सगळ्यामध्ये तो काम करतो मुंबईमध्ये. तसाच माझा मोठा मुलगा उत्तम तबला वादक आहे. तर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानंच माझी ही संगीत कला लोकांच्या पुढे पोहोचलेली आहे आणि आज सुद्धा पोहोचत आहे. आता दुसऱ्या गोष्टीचा भक्ती संगीताचा मी या ठिकाणी विचार करतोय. चंदगड सारख्या दूर ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये असणारे दोन बंधू माझ्याकडे सध्या शिकतायत, आदिनाथ आणि आकाश. आदिनाथ हा उत्तम गायक आहे आणि त्याच्यासाठी मी संपूर्ण हरिपाठ म्हणजे हरिपाठाचे 28 अभंग वेगवेगळ्या रागामध्ये बसवून ते आता लोकांच्या पुढे आणण्याचा तो एक भाग माझा सुरू आहे. आणि तसे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी ह्या नावाचा एक खूप मोठा कार्यक्रम ह्या मागच्या वर्षी त्यांनीच उत्तमपैकी बसवलेला होता आणि त्याचंही संगीताची पूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं भाग्य मला मिळालं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे काम असंच सुरू राहावं ती आणि भगवंतानं मला शक्ती द्यावी हीच इच्छा आहे.
0: नक्कीच सर, बराच म्हणजे संगीताचा प्रवास तुमचा खूपच मोठा आणि विस्तारलेला आहे आणि तुमच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थी घडून गेले जे आता चांगलं काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. मग तुम्ही आता सध्या तुमचं सध्या कशावरती आता काम चालू आहे?
1: माझा एक ब्लॉग नंदन जी हेरलेकर आर्टिकल्स अँड सम व्हिडिओज असा माझा ब्लॉग आहे. त्याच्यावरती आज 66,000+ अधिक वाचकांचा जगभरातल्या वाचकांचा रिस्पॉन्स आहे.
0: छान,
1: तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट ह्या माझ्या लेखनाच्या छंदामुळं मी आज 6 पुस्तकांचं प्रकाशन करू शकलो. अगदी सुरुवातीला द बिगिनर्स बुक ऑन हिंदुस्थानी म्युझिक याची 2 आवृत्त्या निघाल्या. त्याच्याशिवाय तबला प्रिन्सिपल्स अँड आर्ट ह्या नावाचं एक पुस्तक तबल्या या विषयावर, त्याच्याशिवाय नादरंग ह्या नावाचं एक पुस्तक बेळगाव जिल्ह्यातल्या संगीत कलाकार किंवा संगीत संस्था यांच्या इतिहासाला धरून लिहिलेलं जवळजवळ 150 वर्षाचा इतिहास असलेलं नादरंग हे पुस्तक लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. तसंच रिदम एव्हरीवेअर या नावाचं कन्नड पुस्तक ते हिंदीमध्ये भाषांतरित करण्याचं मला भाग्य मिळालं. तरी आज माझं नवं पुस्तक वाद्य नानापरी हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे मागच्या वर्षी आणि त्या पुस्तकावरती मला बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळ या संस्थेनं पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे आणि तो पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम येत्या 10 तारखेला येत्या रविवारी वरेरकर नाट्यसंघाच्या हॉलमध्ये होणार आहे. म्हणजे मी माझ्या पुरतं स्वांतसुखाय लिहिलं असंही नव्हे पण ते लोकांना पोहोचत आहे. लोकांच्या विद्यार्थ्यांच्या वाचकांच्या आणि इच्छुक जे आहेत अभ्यासू जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे हीच त्याची पावती आहे हे मला नक्की समजतंय. आणि त्याच्यामधून या पारितोषिकांच्या मधून मला ती आणखी ऊर्जा मिळत असते प्रेरणा मिळत असते हे मात्र नक्की आहे. हे माझं लेखन सुरूच राहणार.
0: असं कोणता विषय तुम्हाला लेखनासाठी जास्त आवडतो?
1: संगीत शास्त्र हा एक अत्यंत पुरातन असा विषय आहे. त्याच्यावरती तरी मी लिहितच असतो. त्याच्यावरती लिहिलंच पाहिजे असं नाही आहे पण गरज दुसरी याची अशी आहे की आजच्या मुलांना ती मोठी मोठी ग्रंथ आपण दिले तर ते बाप रे आज मोबाईल वाचणारी मुलं ग्रंथ वाचतील का? बर ते ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये किंवा मूळच्या मराठीमध्ये किंवा अशा जुन्या परिभाषेमध्ये आहेत त्याचा अर्थ निदान लोकांना कळेल ही अपेक्षा आज खूप कमी आहे. मुळात वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे. मोबाईलवरती स्क्रीन चा वापर करून डोळे खराब होण्याची करून घेण्याची आजची प्रवृत्ती आहे पण हे स्पून फीडिंग आज केलंच पाहिजे. त्या लोकांनी किती करून ठेवलेलं आहे पहा याचा किमान एक छोटासा प्रयत्न बॅटरी दाखवण्याचं काम मी करतोय आणि ते कुणीतरी करायलाच पाहिजे म्हणून मी ते लेखन करतोय. त्यांनी निदान बघितलं. एकदा काय झालं एक उदाहरण सांगतो. खूप मोठं मी नाव घेतोय आचार्य भातखंडे. विष्णुनारायण भातखंडे हे आधुनिक शास्त्रकार आहेत. हिंदुस्थानी संगीताचा त्यांनी शेकडो वर्षांचा अभ्यास करून आजच्या आमच्यासारख्या पिढीपर्यंत संगीत शास्त्राचा परिचय करून दिला आणि ते त्यांनी लिहिलं मराठीमध्ये. अर्थात हे जवळजवळ 125-150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका इंग्रज माणसानं त्यांना विचारलं की व्हाय डोंट यू राईट इट इन इंग्लिश म्हणजे ते जगभर जाईल. त्यांनी बाणेदारपणे हे उत्तर दिलं ज्या जगातल्या ज्या माणसाला हिंदुस्थानी संगीत शिकायचं आहे त्याची माहिती करून घ्यायची आहे त्याला पहिल्यांदा संस्कृत शिकू दे त्याला मराठी शिकू दे मग नंतर ते आपण इंग्लिशमध्ये ते घेऊन जाऊ देत अभ्यास करून. पण त्यांनी भारतीय शास्त्र हे भारतीय शास्त्र भारतीय भाषेमधूनच शिकलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आज खूप मोठा काळ लोटून गेलेला आहे आणि मी पण वाळू वाहून नेणाऱ्या खारीप्रमाणे मी सुद्धा थोडासा वाटा उचलून थोडंफार इंग्लिश मधून त्या पुस्तकांचा परिचय करून देतोय आणि त्याचा नक्कीच फायदा होतोय. हेच माझं लिहिण्याचं आज मकसद आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, शास्त्रीय संगीताबरोबरच शास्त्रीय संगीत किंवा एकंदर संगीत, सूर, लय, ताल ह्या गोष्टी, शब्द ह्या गोष्टी आधुनिक मुलांच्या पर्यंत कशा पोहोचतील याचा विविध माध्यमातून मी प्रयोग करून ते आणण्याचा, पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा नक्कीच चांगला फायदा दिसून येतो आहे आणि तो लवकरात लवकर सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावा हीच माझी इच्छा आहे.
0: नक्कीच. मग त्याच्या व्यतिरिक्त सर, मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा फार पूर्वीपासून कार्यरत आहात, तर त्याच्या माध्यमातून कोणकोणती अशी कामं होतात?
1: त्यातली एक संघाचा माणूस मी हे केलं, मी ते केलं, माझं इतकं काम आहे, माझं तितकं काम आहे असं कधी सांगत नसतो आणि सांगण्याची आवश्यकता नसते. जे काम बघतात त्यांच्याकडून त्यांना त्याची शाबासकी मिळत असते. मोबदला कधीही मिळत नसतो. लोकांच्या पर्यंत ते आपलं चांगलं काम संगीताच्या माध्यमातून गेलेलं आहे ना, हेच समाधान मोठं असतं आणि ती मोठी समाजसेवा असते. पण आता तुम्ही विषय काढलाच आहात म्हणून मी एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. संघामध्ये जो घोष असतो, घोष म्हणजे बँड, मिलिटरी बँड, तर त्याच्यासाठी हिंदुस्थानी रागांच्या रचना व्हाव्यात अशी संघाच्या अधिकाऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती. एक प्रचारक होते माननीय श्रीनिवास सुब्बू म्हणून म्हैसूरचे ते, आणि त्यांचा माझा संघाच्या माध्यमातून परिचय झाला आणि माझी संगीताची रचना करण्याची प्रवृत्ती बघून त्यांनी मला खूप उत्तेजन दिलं. की ते म्हणाले की आपण ब्रिटिश मार्चेस होते, मारणे, बी प्रिपेअर, स्काउट अशी इंग्लिश नावं असलेले बिगुलच्या रचना असायच्या, मग त्या बिगुलच्या रचना इंग्लिश मार्चेस आपण बंद करूया आणि आपण भारतीय संगीतावरती आधारित असलेल्या रचना बनवूया अशी त्यांची तेव्हापासूनची इच्छा होती आणि त्यांच्या सहकार्यातून बरंचसं काम करण्याची मला संधी मिळाली. ती राष्ट्र सेवा करण्याची संधी आहे असं मी समजतो. आणि बऱ्याचशा संगीत रचना फ्लूटच्या आणि बिगुलच्या, म्हणजेच ज्याला शंख म्हणतात त्या शंख रचना आणि ज्याला वंशी म्हणतात तशाच फ्लूटच्या रचना आज बरीच वीणवाद्य ह्या माध्यमातून वाजवली जातात संघामध्ये. आणि तशा रचना रागाधारित अशा बऱ्याचशा रचना मला बनवता आल्या आणि त्या आज पूर्ण भारतामध्ये वाजतायत हे माझं समाधान आहे. अमुक रचना मी बनवली असं मी मुळीच सांगणार नाही आहे, पण त्या वाजतायत आणि त्या ऐकताना आज फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती ते छोटे छोटे क्लिप्स आपल्याला बरेच बघायला मिळतात. हजारो स्वयंसेवक वाजवत रस्त्यावरून जाताना दिसतायत आणि त्या रचना वाजत असताना अरे अरे हे माझं आहे असं माझ्या मनाला कळतं. मी सांगत नाही हे मी केलं बरं का असं नाही सांगत, पण ते मला कळतं आणि ते लोकांच्या पर्यंत, संघापर्यंत, राष्ट्रापर्यंत गेलेलं आहे हे समाधान.
0: तरी एखाद दुसरा असा अभंग की ज्याला तुम्ही चाल लावली आणि तो खूपच असा प्रसिद्ध झाला किंवा खूप लोकांच्या कडून आपण त्याला परत ऐकलं असा, किंवा गाणं एखादं?
1: हा, अशी खूप म्हणजे खूप गाणी आहेत. उदाहरणार्थ सांगतो, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या, हा हरिपाठातला पहिला अभंग खूप मोठमोठ्या गायक गायिकांनी गायलेला आहे. अगदी पूर्वापार काळापासून गायक गायिका हे अभंग गात आलेले आहेत. वारकरी लोक आजही ते गात असतात. पण मी लावलेली चाल जवळजवळ 30 वर्षापूर्वी माझ्याकडे एक भजन समूह शिकायला यायचा, त्यांना मी शिकवलेली देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिजारी साधी येल्या, ही चाल ऐकून बरेच जण खुश झाले, आनंद झाला. आणि आज सुद्धा मी ज्यांना ज्यांना शिकवतो, जे टॅलेंटेड आहेत, जे उत्तम गाणारे आहेत, त्यांना ही चाल इतकी आकर्षित करते की सर अशी पुष्कळ आम्हाला शिकवा ना, आणि त्याच्या मधून बरेच विद्यार्थी माझे गाऊन तयार होत आहेत. हे फक्त एक उदाहरण सांगितलं. अशा पुष्कळ चाली आहेत. कन्नड वचन, दासरपद, अभंग अशा पुष्कळ रचना आहेत जे माझे उत्तम विद्यार्थी आज गाऊ शकतील. तो एक वेगळा आपण कार्यक्रम करू, तो फक्त गाणे
0: आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: आज के महकमे ने अगले तीन दिन तक दिल्ली में शदीद गर्मी के इम्कान के मद्देनजर येलो अलर्ट जारी किया है. हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा और तेलंगाना में भी गर्मी का जोर जारी रहने की पेशगोई की गई है और नॉर्वे शतरंज टूर्नामेंट 2026 आज शाम ओस्लो में शुरू हो रहा है. इसके साथ ही खबरों का ये बुलेटिन खत्म हुआ.

अहो आता विसरा हे सगळं, इथ इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आग।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
3: KLE Technological University Belagavi 2026-27 praveshagalu prarambha Dr. MS Sheshagiri Campus Belagavi KCET code E036 Comet K code E065 2025-26 ralli 500 kku hechu nemakati offer galu labisive vidyarthigalige varshika 16 LPA varagina garishta package dorutide 150 kku hechu anubhavi shikshakaru hagu 50 kku hechu doctorate padavidarariddare susajjita learning factory tinkering ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th ಕ್ರಾಸ್, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.
2: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
3: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, M.Tech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 ते 10 पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: ಆರೋಗ್ಯದ ಹಾದಿಗೆ ಆಸರೆಯು ನಾವು, ವೈದ್ಯಕೀಯ ಲೋಕದ ಹೆಮ್ಮೆಯು ನಾವು. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿಗೆ ನಾವೇ ಸಾರಥಿ. ಬಿಬಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ, ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಗೌರವದ ವೃತ್ತಿ ಸೇವೆಗೆ ಇದೇ ಸ್ಫೂರ್ತಿ. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8663-5218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
2: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
3: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत। या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते। शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहणे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे। विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा। अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे। प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे। अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा नेहरू नगर बेळगाव येथे। फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.

0: बेळगावमधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 2 86.
1: ಆರೋಗ್ಯದ ಹಾದಿಗೆ ಆಸರೆಯು ನಾವು, ವೈದ್ಯಕೀಯ ಲೋಕದ ಹೆಮ್ಮೆಯು ನಾವು. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿಗೆ ನಾವೇ ಸಾರಥಿ. ಬಿಬಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ, ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಗೌರವದ ವೃತ್ತಿ ಸೇವೆಗೆ ಇದೇ ಸ್ಫೂರ್ತಿ. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
2: ಕೇಲಿ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಓಪನ್ ಫಾರ್ 2026-27. ಬಿ ಕೋರ್ಸಸ್ ಅವೈಲೇಬಲ್: ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಅಂಡ್ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್. ಪಿಜಿ ಕೋರ್ಸಸ್ ಅವೈಲೇಬಲ್: ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಆಫ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ಸ್. ದ ಕಾಲೇಜ್ ಇಸ್ NBA ಅಕ್ರೆಡಿಟೆಡ್ ಅಂಡ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ರೆಕಗ್ನೈಸ್ಡ್ ಬೈ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಟೆಕ್ನಾಲಜಿಕಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆಸ್ ಎ ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್. ಕರಿಯರ್ ಅಪರ್ಚುನಿಟೀಸ್, 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಅಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ವಿತ್ ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಫ್ರಮ್ ಮೋರ್ ದನ್ 50 ಕಂಪನೀಸ್ ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ ಗ್ರೂಪ್ ಅಂಡ್ ವಿಪ್ರೋ. ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋಚಿಂಗ್ ಇಸ್ ಪ್ರೊವೈಡೆಡ್ ಫಾರ್ UPSC, KPSC ಅಂಡ್ ಗೇಟ್ ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ಅಕಾಡೆಮಿಕ್ ವರ್ಕ್ಶಾಪ್ಸ್. ದ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಆಫರ್ಸ್ 500 Mbps ವೈಫೈ, ಅ ವೆಲ್ ಇಕ್ವಿಪ್ಡ್ ಲೈಬ್ರರಿ ಅಂಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಸ್. ಸೆಪರೇಟ್ ವೆಲ್ ಫರ್ನಿಶ್ಡ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಆರ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಫಾರ್ ಬಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಗರ್ಲ್ಸ್. ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಆರ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಆನ್ ಮೋರ್ ದನ್ 10 ಮೇಜರ್ ಸರೌಂಡಿಂಗ್ ರೂಟ್ಸ್. ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಆರ್ ಕಂಡಕ್ಟೆಡ್ ಆಸ್ ಪರ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ನಾರ್ಮ್ಸ್, CET ಕೋಡ್ E167. ಫಾರ್ ಮೋರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕಾಲ್ 9483047799 or visit www.kleCET.edu.in.
0: बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.
3: ಇದೀಗ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ವಾರ್ತೆಗಳು. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಸ್ತುತಿ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.